सेजन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे। चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त।

सेवा लागे सेवड पागे जुग जुग एको जाता जत सत संजम कर्म कमावे बिन गुर गत नहीं पाई नानक तिसनो शब्द बुझाए जो जाए पवे हर शरणाई जो हर मत दे सा उपजे होर मत ना काई राम अंतर बाहर एक तू आपे दे बुझाई राम आपे दे बुझाई अवर ना पाई गुरमुख हर रस चाखिया दर साचे सदा है साचा साचे शब्द सुबाखिया कर मैं निज कर पाया सतगुरु दे वडाई नानक जो नाम रते सही महल पाइन मत परवान।